0: महिषासुरा
1: दीर्घ इदे अल्लि
0: महिषासुरा
1: महिषासुरा ಒಂದಕ್ಷರ ಬಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ